0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலா சுஃபலா.

सुहासिनी सुमधुर

मात सुरुवातीस प्रसारित करत आहोत. सरस्वती सुक्त वेदमूर्ती मोरेश्वर विनायक यांच्या स्वरात.

सरस्वती सूक्त आत्ताच आपण ऐकलं. मोरेश्वर विनायक घैसास गुरुजाणी सहकाऱ्यांच्या स्वरात आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातील ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेली ही भूपाळी संगीतकार सुधीर फडके

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांची भक्तिगीत रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार श्रीनिवास खळे. मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये आता स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचा. बा भ बोरकर यांची ही गीतरचना.

साधारणपणे ऐकत आहात एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर. शोधो सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये तणनाशक आणि त्यांचे प्रकार या संदर्भातील माहिती प्रसारित करत आहोत. संकलन आणि निवेदन आहे कल्याण शिर्के यांचं.

समूहस्वरातील देशगान आपण ऐकलं गीतकार मधुकर कुलकर्णी या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या बीड केंद्राचं प्रसारण

0: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रणासाठी जे रासायनिक पदार्थ वापरतात त्यांना तणनाशके असं म्हणतात. तणनाशके ही तणांची वाढ थांबवतात किंवा त्यांचा विशिष्ट भाग किंवा त्यांना समूळ नष्ट करतात. तणनाशकांचे प्रकार असे आहेत. तणनाशकांचे त्यांच्या वापरानुसार प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, त्यामध्ये निवडक तणनाशके. निवडक प्रकारची तणनाशके मुख्य पिकास कोणत्याही प्रकारची इजा न करता केवळ तणांचे नियंत्रण करतात, म्हणजेच केवळ विशिष्ट वनस्पतीचेच त्यातही ठराविक किंवा बहुविध तणांचे नियंत्रण करतात. उदाहरणामध्ये 2,4-D पीक उगवणीनंतर अशा प्रकारची तणनाशके वापरली जातात. त्यानंतर बिननिवडक तणनाशके, ज्या प्रकारच्या तणनाशकाकडून पीक आणि तण असा फरक न करता सर्वच वनस्पतीचे प्रकार नष्ट केले जातात त्यांना बिननिवडक तणनाशके असं म्हणतात. उदाहरणार्थ ग्लायफोसेट. तणनाशके लागू पडण्याच्या प्रकारानुसार त्यांचे काही प्रकार पडतात, त्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशके, आंतरप्रवाही तणनाशके आणि जमीन तणमुक्त करणारी तणनाशके. याच्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशके, या तणनाशकांचे रसायन वनस्पतीच्या ज्या भागावर पडते केवळ तो भाग नष्ट होतो, म्हणजेच वनस्पतीच्या ज्या भागांचा स्पर्श तणनाशकाशी येतो फक्त तोच भाग त्यांच्याकडून नष्ट होतो. ह्या प्रकारची तणनाशके वार्षिक किंवा द्विवार्षिक तणांना मारक ठरतात. बहुवार्षिक तणांच्या न मेलेल्या भागापासून नवीन वाढ होत असल्यामुळे त्यांच्यावर स्पर्शजन्य तणनाशकांचा परिणाम होत नाही, कारण त्यांच्या खोल जाणाऱ्या मुळापर्यंत ही तणनाशके पोचू शकत नाहीत. उदाहरणामध्ये पॅराकॉट. आंतरप्रवाही तणनाशके, ही तणनाशके तणांच्या सर्व भागावर परिणामकारक असून पानातून किंवा मुळाकडून ही तणनाशके शोषल्यानंतर इतर भागाकडे त्यांचे स्थलांतर होते, त्यामुळे संपूर्ण तण नष्ट करता येते. खोलवर मूळ असणाऱ्या बहुवार्षिक तणासाठी ही तणनाशके उपयुक्त ठरतात. त्यानंतर जमीन तणमुक्त करणारी तणनाशके, जमिनीतून द्यावयाची वायुरूप तणनाशके आणि तणबीज अथवा तणांच्या रोपट्याचे तात्पुरते किंवा कायमचे उच्चाटन करण्यासाठी वापरावयाच्या तणनाशकांचा समावेश होतो. यामध्ये निवडक आणि बिननिवडक असे दोनही प्रकार आहेत. उदाहरणामध्ये मेथिल ब्रोमाइड. तणनाशकांच्या वापरण्याच्या वेळेनुसार काही प्रकार पडतात, त्यामध्ये पीक पेरण्यापूर्वी वापरायची तणनाशके, ही तणनाशके जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर परंतु पेरणीपूर्वी वापरली जातात. उदाहरणामध्ये फ्लुकोलॅरिन. यानंतर तण उगवण्यापूर्वी वापरायची तणनाशके, ही तणनाशके पीक पेरणी केल्यानंतर परंतु तण आणि पिकाची उगवण होण्यापूर्वी वापरली जातात. उदाहरणामध्ये पेंडीमिथिलिन आणि आल्याक्लोर. तण आणि पीक उगवणीनंतर वापरायची तणनाशके, ही तणनाशके पीक उगवून आल्यानंतर वापरली जातात. त्यावेळी पीक काही इंच असेल किंवा काही त्याची वाढ झालेली असेल तसेच ही तणनाशके तणांची जोमदार वाढ असताना वापरावीत. या पद्धतीने तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर काळजीपूर्वक करावा. यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्था आणि द्यावयाच्या तणनाशकांचे प्रमाण याची माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणामध्ये 2,4-D तणनाशके वापरण्याच्या पद्धती. तणनाशके वापरण्याची पद्धत मुख्यतः तणनाशकांची कार्य करण्याची पद्धत, तणनाशकांचा प्रकार, सभोवतालच्या वातावरणीय घटक, पद्धतीची सहजता आणि तणनाशकांची किंमत यांच्यावरही अवलंबून असते. तणनाशके वापरण्याच्या काही पद्धती आहेत, त्यामध्ये सर्व्हिस पद्धत, पट्टा पद्धत, संचलित
1: जनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
2: हो, निश्चितच. एकदम
1: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
2: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
2: हो,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो नमस्कार.
2: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत.
3: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीसह बीड केंद्र आहे सकाळचं ठीक 6:55 मिनिटे झालेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, 2 लाखांहून अधिक बँकिंग ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक. लवकरच नवीन शाखा विस्तार आणि बँकेची शेड्यूल बँकिंगकडे वाटचाल. बँकेच्या विविध सेवांच्या अधिक माहितीसाठी बँकेची वेबसाईट शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध. कर्ज सुविधांच्या माहितीकरता संपर्क करा. बँकेच्या विविध सेवांच्या अधिक माहितीसाठी बँकेची वेबसाईट शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांना ऐकवत आहोत या प्रसारणातील काही कार्यक्रमांची माहिती.

औषधं आजच्या प्रसारणातील विशेष आकर्षण म्हणजे आज ठीक 8:40 आपण ऐकू शकाल छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राद्वारे एक विशेष समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज विशेष समन्वित कार्यक्रम लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे निवेदन गोपाळ ठाकूर आणि पुष्कर

प्रकाश बेदरे, निर्मिती सहाय्य सुप्रभात जोशी. ऐकायला विसरू नका सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज, आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड. लेखन सौजन्य अमोल मोळे, पत्रकार बीड, आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. नमस्कार बीड. आकाशवाणी बीडच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सुरुवातीस ऐकूयात ठळक घडामोडी. जिल्हा रुग्णालयासह माजलगाव शिरूर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तर 113 पदे मंजूर. विधी सेवा प्राधिकरणांकडून 544 जणांना मिळाला मोफत कायदेशीर आधार. जिल्हा परिषदेच्या 65 केंद्रांना मिळाले नवे केंद्रप्रमुख. शिक्षकांना मिळाली पदोन्नती. नेकनूरमध्ये अप्पर तहसील कार्यालय होणार अधिसूचना प्रसिद्ध. जिल्ह्यातील 13 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाला झाली सुरुवात. आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र. 320 खाटाची क्षमता असलेल्या बीड जिल्हा रुग्णालयाचे 500 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी 113 नवी पदेही मंजूर करण्यात आली आहेत. विशेषज्ञ ते शिपाई अशी विविध संवर्गातील ही पदे आहेत. सोबतच माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचेही श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. नवी 20 पदे मंजूर झाली आहेत. शिरूर कासारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन केले असून इथं 30 खाटांची क्षमता असेल यासाठी 26 नवीन पदे मंजूर केली आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून पैशाअभावी कुणी न्यायापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील तक्रारदारांना दिले जातात. जानेवारी 2025 ते जून 2026 या काळात 554 जणांना मोफत वकिलाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ही सुविधा दिली जाते. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या जागा आता पदोन्नतीद्वारे भरण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 65 शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली गेली आहे. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला नवे केंद्रप्रमुख मिळाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन रहमान, प्रभारी प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान सोनवणे यांनी याबाबतचा निर्णय घेतला. आता पुढील टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना थेट नियुक्ती दिली जाणार आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या नव्या अप्पर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत नेकनूर, मांजरसुंबा, येळमघाट, चौसाळा, लिंबा गणेश या महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या 13 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 523 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. 590 जागांसाठी राबवली जात आहे. 590 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आणि आता दिनविशेष. आज सामाजिक न्याय दिन. 26 जून हा दिवस महाराष्ट्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जागतिक पातळीवर अंमली पदार्थाचं सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. लेखन सौजन्य अमोल मुळे, पत्रकार बीड. सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.

युगायुगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 334.98 कोटी रुपयांची मदत जाहीर. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे हस्तांतरण. एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले. शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 5 खेळाडू राखून विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यात मार्च एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी

0: राज्य सरकारने 334.98 कोटी रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. या मदतीमध्ये कोकण विभागातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209.10 कोटी रुपयांच्या विशेष मदतीचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर मधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान ही मदत पुढील 15 दिवसांच्या आत वितरित केली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 22,500 रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार असून निधीचं वितरण जलदगतीनं करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,
1: या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, हे सर्व मिलीभगत आहे. ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून एमपीडीएची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे. परंतु आता आम्ही संपूर्ण राज्याचा ईटीएस करतोय. यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ईटीएस करत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि या ईटीएस मध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासनाच्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे. आणि या प्रकरणातही शासनाने गुन्हा दाखल करत पण लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गंभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल.
0: राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यावेळी म्हणाले. एमआरओ, कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर एरोट्रोपोलिस अर्थात विमानतळ आधारित महानगर म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व अधोरेखित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या पॅक्ड एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. त्यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. संकटपूर्व काळातील वापराच्या तुलनेत घाऊक एलपीजी पुरवठ्याचे निर्बंध 50% कमी करण्यात आले असून त्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news on air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर

0: या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: मोहरम आज पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवतेच्या न्यायाच्या आणि हक्काच्या रक्षणासाठी करबला इथं दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। यानिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढण्यात येतात। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं घडलेल्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं आहे। या प्रकरणात शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय येत्या 29 तारखेला जाहीर केला जाणार आहे। न्यायालयानं आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर न्यायालयानं आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचं नमूद करत त्याला दोषी ठरवलं। अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला। या पेढ्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असून 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पारडी टोलनाका इथंही अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत निकृष्ट दर्जाच्या 29,676 किलो सुपारीचा साठा जप्त केला। त्याची अंदाजे किंमत 86,36,000 रुपये इतकी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं। जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीनं दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करावा असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते। कोणताही अर्ज 90 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली। महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला। प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं निर्धारित षटकात 8 बाद 136 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल आलेल्या भारतीय महिलांनी 17व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं। 53 धावा करणारी शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली। भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असल्यानं शेती कामांना वेग आला आहे। जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या। या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यात आतापर्यंत 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बुलडाणा जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी आडगाव परिसरात जोरदार पाऊस पडला। मांडणी बोथीकोळी आणि ज्ञानगंगा प्रकल्प परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा आहे। हवामान विभागानं आज मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 334,98,00,000 रुपयांची मदत जाहीर। गौण खनिज माफी आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा आणि नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे हस्तांतरण। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 7:20 झाली आहेत। ऐकूयात काही जाहिरात संदेश।

छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड 2 लाखांहून अधिक बँकिंग ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक. लवकरच नवीन शाखा विस्तार आणि बँकेची शेड्यूल बँकिंगकडे वाटचाल. बँकेच्या विविध सेवांच्या अधिक माहितीसाठी बँकेची वेबसाईट shahu.bank.in ला अवश्य भेट द्या. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे रूपक नक्की ऐका 26 जून 2026 सकाळी 8:40 बीड केंद्रावरून. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852552.
3: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889936391. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाज

0: समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली. शेतकरी, कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. समता, बंधुता, मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरं आहे.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात, हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं, मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषीनीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जलनीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
0: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते. सर,
1: बरोबर.
0: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

0: त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षणविषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणविषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत, तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेले आहे. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय, आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
1: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य

0: अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 8:40 प्रसारित होईल. शीर्षक आहे सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. लेखक योगीराज बच्चे. आज सकाळी 8:40.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: 7:39 minute.
1: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सकाळसाठी 7:40 झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंच.

0: वर संपर्क 95 95 24 25 59।
1: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड। श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध। कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा। बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी shahu.bank.in ला अवश्य भेट द्या।
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो?
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852। अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर।
5: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक।

तर यांच्या स्वरात सौमित्रांची गीतरचना पण ऐकलीत संगीतकार मिलिंद इंगळे. कार्यक्रमात यानंतर अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना संगीतकार निलेश मोहरीर.

सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं, तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ते

0: माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर दोन शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: स्वागत आहे रे. चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होत.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

0: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला।
1: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही। बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात।
2: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते। महाराज खाली उतरतात।
3: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
4: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही। लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात।
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक।
2: महाराज चहा पितात आणि लोकांच्या घोळक्यात शांतता पसरते।

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांबार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहे. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मॅग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात, कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया, चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले। निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।

आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राद्वारे एक विशेष समन्वित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. लेखन आणि सादर करते योगीराज बच्चे. निवेदन गोपाळ ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभात जोशी. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सुपर हिट धमाका या कार्यक्रमामध्ये सुरुवातीस आपण हिरो नंबर वन या चित्रपटासाठी उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या युगल स्वरातील समीर यांची गीतरचना ऐकली. संगीतकार आनंद मिलिंद. कार्यक्रमात यानंतर सिंगम या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि सहकारांच्या स्वरातील स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीतकार अजय अतुल.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन तारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

सुपर हिट धमाका या कार्यक्रमामध्ये नवीन हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz कार्यक्रमात यानंतर कबीर सिंग या चित्रपटासाठी अरिजित सिंग

0: राम सेतू या चित्रपटासाठी विक्रम मोहंतोस यांच्या आवाजामध्ये शेखर अस्तित्व यांची गीतरचना एकनिक संगीतकार विक्रम मोहंतोस या गीताबरोबरच सुपर धमाका हा नवीन हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. FM 1 102.3 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोता सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत महिला विश्व. छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू महाराजांचे महिलाविषयी धोरण याविषयी प्राध्यापक चित्ररेखा येवले लाखे यांनी सांगितलेली माहिती आम्ही आता प्रसारित करत आहोत. निवेदन पर्णा खोपटीकर आणि सादर करते योगीराज बच्चे.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अस्पृश्यता आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन, शिक्षण प्रसार, सामाजिक न्याय, शेती आणि उद्योग तसंच कला आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करून त्यांचा विकास घडवून आणला. याशिवाय स्त्री शिक्षणाबाबत सुद्धा ते तितकेच आग्रही होते. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देत त्यांनी बालविवाह आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदे तयार केले. एकूणच राजर्षी शाहू महाराजांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीस महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत पुरोगामी आणि क्रांतिकारी पावलं उचलली. मंडळी, आज स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या पाहता त्या काळातील शाहू महाराजांचे हे कार्य आजही भारतातील स्त्री मुक्ती चळवळीसाठी दिशादर्शक ठरते. असो मंडळी, आज महिला विश्व या कार्यक्रमात या

0: विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे महिलाविषयक धोरण। याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथील प्राध्यापिका चित्ररेखा सुधीर एवले लाखे यांनी दिलेली ही माहिती।
1: नमस्कार श्रोते हो, आज 26 जून महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्ण दिन। सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे, समतेचा ध्वज उंचावणारे, शिक्षणाला परिवर्तनाचे प्रभावी साधन मानणारे आणि रयतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती। या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या विचारांचा आणि आजच्या काळातील त्यांचा प्रेरणादायी वारसा आणि त्यांचे महिलाविषयक धोरण पाहणार आहोत। श्रोते हो, भारतीय समाजव्यवस्थेत शतकानुशतके अनेक प्रकारच्या विषमता, अन्याय आणि सामाजिक भेदभावाचे जाळे विणले गेले होते। अशा काळात काही थोर व्यक्तिमत्वे समाजाला नवदिशा देण्यासाठी जन्माला येतात। छत्रपती शाहू महाराज हे असेच एक युगपुरुष होते। 26 जून 1874 रोजी त्यांचा जन्म झाला। पुढे कोल्हापूर संस्थांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली, परंतु त्यांनी राजेपदाचा उपयोग केवळ सत्तेसाठी नाही केला, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी केला। म्हणूनच त्यांना राजर्षी ही उपाधी सार्थ ठरते। शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे। म्हणूनच त्यांनी शिक्षणाचा प्रसार हे आपल्या राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय बनवले। गरीब, शेतकरी, कामगार, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या। विविध समाज घटकांसाठी वसतिगृहे उभारण्यात आली, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या, शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। आज आपण शिक्षणाचा अधिकार सहजपणे स्वीकारतो, परंतु त्यामागे शाहू महाराजांच्या दूरदर्शी नेत्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। श्रोते हो, शाहू महाराजांचे आणखी एक महान योगदान म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे। समाजातील दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांना शासन व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी 1902 साली नोकऱ्यामध्ये आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली। हा निर्णय केवळ भारतातच नव्हे तर जगातील सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल मानला जातो। त्यांनी अस्पृश्यतेचा कठोर विरोध केला। सार्वजनिक विहिरी, शाळा, कार्यालये आणि इतर ठिकाणे सर्वांसाठी खुली करण्याचे प्रयत्न केले। प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा शाहू महाराजांवर खोल प्रभाव होता। त्यांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला। स्त्री पुरुष समानता, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या कार्याला त्यांनी बळ दिले। श्रोते हो, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्या मोजक्या व्यक्तीमध्ये शाहू महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। बाबासाहेबांच्या प्रतिभेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव शाहू महाराजांना होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्याला विविध प्रकारे सहकार्य केले। सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात फुले, शाहू आणि आंबेडकर ही त्रिसूत्री महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया मानली जाते। शाहू महाराजांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर कृषी, उद्योग, सहकार, कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले। शेतकरी हा देशाचा कणा आहे या भावनेतून त्यांनी कृषी विकासासाठी अनेक उपक्रम राबवले। लोककल्याणकारी राज्यकारभार म्हणजे काय याचा आदर्श त्यांनी घालून दिला। त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य माणसाचे हितच दडलेले होते। श्रोते हो, आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगात जगत आहोत, परंतु सामाजिक समता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व आजही तितकेच आहे। त्यामुळे शाहू महाराजांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात। समाज

त्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणे, शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देणे, भेदभावमुक्त समाज निर्माण करणे आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांची खरी आदरांजली. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर समाजासाठीची बांधिलकी आहे. राज्यकर्त्याने लोकांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हावे, त्यांच्यासाठी झटावे, त्यांना न्याय मिळवून द्यावा हा त्यांचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक असा राजा उभा राहतो ज्याने राजसत्ता हे केवळ राज्यकारभारासाठी नाही तर समाजातील वंचित, शोषित, दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी वापरली. त्यांनी समाज सुधारणेच्या अनेक चळवळींना चालना दिली आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली. त्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग वैभवासाठी नाही तर समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी केला. श्रोतेहो, इतिहासामध्ये काही युगपुरुष असे असतात की जी केवळ आपल्या काळापुरती मर्यादित राहत नाहीत तर त्यांचे विचार काळाच्याही पुढे जातात, पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहतात. राजर्षी शाहू महाराज हे असेच एक युगपुरुष होते. श्रोतेहो, आज आपण महिला सक्षमीकरण, स्त्री समानता, महिला आरक्षण यासारखे शब्द सहज उच्चारतो, पण एक काळ असा होता जेव्हा स्त्रीला माणूस म्हणूनही पूर्ण सन्मान मिळत नव्हता. घराच्या उंबरड्याबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, बालविवाहाच्या बेड्या होत्या, विधवांच्या आयुष्यात फक्त अंधार होता आणि समाजाच्या अनेक परंपरा स्त्रीच्या स्वातंत्र्यावर पहारा देत उभ्या होत्या. अशा काळामध्ये शाहू महाराजांनी स्त्रीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले, तिच्या आयुष्यातील वेदना समजून घेतल्या आणि ते फक्त बोलले नाहीत तर त्यांनी कृती केली. शाहू महाराजांना माहीत होते, एका पुरुषाला शिक्षित केल्यास एक व्यक्ती शिक्षित होते, पण एका स्त्रीला शिक्षित केल्यास संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. हा विचार त्या काळात किती क्रांतिकारक होता याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. श्रोतेहो, त्या काळात मुलींना शाळेत पाठवणे म्हणजे समाजाच्या विरोधाला सामोरे जाणे, पण शाहू महाराजांनी विरोधाची पर्वा केली नाही. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, गरीब आणि बहुजन समाजातील मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले, कारण त्यांना माहीत होते अंधार दूर करायचा असेल तर शिक्षणाचा दिवा पेटवावा लागेल. आज एखादी मुलगी डॉक्टर होते, एखादी महिला अंतराळात झेप घेते, एखादी तरुणी जिल्हाधिकारी बनते, तेव्हा त्या प्रत्येक यशामध्ये शाहू महाराजांच्या विचाराचा एक किरण दिसून येतो. श्रोतेहो, लहान वयात संसाराची जबाबदारी एका कोवळ्या मुलीच्या खांद्यावर टाकली जात होती. बालपण हरवत होते, स्वप्ने तुटत होती आणि आयुष्य अंधारात जात होते. शाहू महाराजांनी या प्रथेला विरोध केला. बालविवाह म्हणजे मुलांच्या भविष्याचा गळा घोटणे. आजही आपण वर्तमानपत्रामध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या बातम्या वाचतो. काही भागामध्ये अजूनही मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून विवाह लावले जातात. शाहू महाराजांचे विचार आजही तेवढेच जिवंत आहेत. श्रोतेहो, त्या काळात विधवांचे जीवन म्हणजे जिवंतपणाची शिक्षा होती. रंगीत कपडे नाहीत, स्वप्ने नाहीत, हसू नाही, समाजाने तिचे आयुष्यच थांबवून टाकले होते, पण शाहू महाराजांनी या वेदनेला आवाज दिला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते स्त्रीचे आयुष्य कोणत्याही परंपरेपेक्षा मोठे आहे. हा विचार केवळ सामाजिक सुधारणा नव्हती, ती स्त्रीच्या अस्तित्वाला दिलेली मानवतेची मान्यता होती. स्त्री म्हणजे फक्त जबाबदारी नाही, शक्ती आहे. शाहू महाराजांनी महिलांकडे दयेच्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी स्त्रीमध्ये सामर्थ्य पाहिले. त्यांनी स्त्रीमधील निर्णय घेण्याची क्षमता पाहिली, समाज घडविण्याची ताकद पाहिली. त्यामुळे त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आज पंचायत समितीपासून संसदपर्यंत महिलांचे नेतृत्व वाढवताना आपल्याला दिसते. ग्रामीण भागातील महिला बचत गट आर्थिक क्रांती घडवत आहेत. हे दृश्य पाहताना शाहू महाराजांचे स्वप्न साकार होताना दिसते. श्रोतेहो, महाराजांचे महिला धोरण हे केवळ स्त्रियांसाठीच्या योजनांचे धोरण नव्हते तर ते सामाजिक न्यायाचे धोरण होते, कारण स्त्रीचा अपमान असलेल्या समाजात समता कधीच निर्माण होऊ शकत नाही हे त्यांना माहीत होते. म्हणून शाहू महाराजांनी बहुजन, दलित आणि वंचित महिलांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले.
त्यांनी

स्त्री सन्मानाला सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवले. श्रोते हो, आज विज्ञानाने प्रगती केली, तंत्रज्ञान वाढले, देश चंद्रावर पोहोचला, पण अजूनही समाजात काही प्रश्न उभे आहेत. महिलावरील अत्याचार, सायबर छळ, हुंडाबळी, लैंगिक भेदभाव हे वास्तव आपल्याला अस्वस्थ करते. म्हणूनच शाहू महाराजांचे विचार आज अधिक आवश्यक वाटतात. आजच्या युवकांनी शाहू महाराजांकडून काय शिकावं? तर महिलांकडे आदराने पाहणे, समानतेवर विश्वास ठेवणे, शिक्षणाला प्राधान्य देणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे. कारण समाज बदलतो तो केवळ कायद्याने नाही, तर तो विचाराने. श्रोते हो, समाजामध्ये मोठी क्रांती तलवारीने होत नाही, ती होते विचारांनी. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचा विचार दिला, समानतेचा विचार दिला, मानवतेचा विचार दिला. आज गरज आहे तो विचार घराघरात पोहोचवण्याची. जर प्रत्येक घरात मुलगी सुरक्षित असेल तर तिची स्वप्ने जपली जातील, तिच्या शिक्षणाला पाठिंबा दिला जाईल, तरच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना अभिवादन होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महिला सबलीकरणासाठी केलेले कार्य हे त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या व्यापक कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होते. त्या काळात महिलांना शिक्षण, संपत्ती, विवाह आणि सामाजिक जीवनात अनेक बंधने होती. शाहू महाराजांनी या बंधनावर प्रहार करून महिलांच्या प्रगतीसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. श्रोते हो, 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय समाजात महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती. स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्यासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली. शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो. या विचारातून त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. गरीब आणि मागासवर्गीय मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिलांच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या बालविवाह, जातीभेद आणि अंधश्रद्धा यासारख्या सामाजिक रूढींना त्यांनी विरोध केला. स्त्रियांना केवळ प्राथमिक शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांचे जीवनमान उंचावले. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या कार्यामुळे कोल्हापूर संस्थानात स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला आणि समाजात स्त्रियांचा सन्मान वाढला. श्रोते हो, आज आपण ज्या महिला शिक्षणाचा, प्रगतीचा अभिमान बाळगतो त्यामागे शाहू महाराजांच्या दूरदृष्टी असलेल्या समाज सुधारकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्त्री पुरुष समानता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्यात काय, छत्रपती शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष शाळा सुरू केल्या, गरीब व मागासवर्गीय मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या, मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. श्रोते हो, भारतीय समाजात पूर्वी विधवांची अवस्था अत्यंत दयनीय होती. पतीच्या निधनानंतर महिलांना अनेक सामाजिक बंधने, अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे. त्यांना शिक्षण, पुनर्विवाह आणि स्वावलंबनाच्या संधी नाकारल्या जात होत्या. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी विधवांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. शाहू महाराजांचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान दिले. विधवा महिलांनी पुनर्विवाह करणे हा त्यांचा अधिकार आहे असे त्यांनी ठामपणे मानले. विधवांच्या शिक्षणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. शाहू महाराजांनी विधवावरील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावाला विरोध केला. समाजात समता, न्याय आणि मानवतेचे मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी सतत कार्य केले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक विधवांना नवे जीवन जगण्याची संधी मिळाली. विधवावर होणारा सामाजिक अन्याय कमी करण्यासाठी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. पुनर्विवाह करणाऱ्यांना सामाजिक व प्रशासकीय संरक्षण दिले. अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठीही प्रयत्न केले. विवाहासाठी योग्य वय असावे याबाबत जनजागृती केली. जातीभेद कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. अशा विवाहांना राजाश्रय दिला. महिलांचे शोषण करणाऱ्या देवदासी प्रथेवर नियंत्रण

0: नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या. महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. महिलांना संपत्ती व वारसा हक्काबाबत न्याय मिळावा यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. कौटुंबिक अन्यायाविरुद्ध महिलांना संरक्षण मिळावे याकडे लक्ष दिले. स्त्री पुरुष समानतेची संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. मागासवर्गीय व दलित महिलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी विशेष योजना राबवल्या. शाहू महाराजांच्या सुधारणामुळे महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया अधिक मजबूत झाला. महिलांना शिक्षण, पुनर्विवाह, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आधुनिक महिला सबलीकरण चळवळीचे प्रारंभीचे आणि महत्त्वाचे पाऊल मानले जाते. शाहू महाराजांचे कार्य आपणास सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि मानवतेचा संदेश देते. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सामाजिक न्याय आणि स्त्री पुरुष समानता, महिला सबलीकरणाचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते. श्रोते हो, शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांना चालना देण्यासाठी अनेक कायदे केले आणि धोरणे राबवली. विवाहासाठी योग्य वय असावे, स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सुधारक विचारांचा प्रसार झाला आणि बालविवाहाविरुद्ध लोकमत तयार होऊ लागले. शाहू महाराजांचे हे कार्य केवळ एका प्रथेच्या विरोधापुरते मर्यादित नव्हते, तर स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्क यांच्या जपणुकीसाठी होते. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात प्रबोधनाची नवी चळवळ निर्माण झाली. श्रोते हो, आजही बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण, समानता आणि सामाजिक जागृतीचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराज हे केवळ एक आदर्श राजा नव्हते, तर ते सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात समाजात जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रियांवरील अन्याय आणि शिक्षणातील विषमता मोठ्या प्रमाणात होती. या अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध त्यांनी धाडसाने संघर्ष केला. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मागासवर्गीय, दलित आणि दुर्बल घटकांना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी 1902 शासकीय नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक तरतूद केली. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे महिलाविषयक धोरण म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ असून त्यांनी स्त्रीला दया नाही तर अधिकार दिले, संरक्षण नाही तर स्वाभिमान दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. चला तर मग राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया, स्त्री सन्मान जपूया, मुलींना शिक्षण देऊया, अन्यायाविरोधात उभे राहूया आणि समानतेवर आधारित समाज घडवूया आणि समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीचा दीप आपल्या अंतःकरणात सदैव प्रज्वलित ठेवूया. धन्यवाद.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं महिलांविषयक धोरण याविषयी प्राध्यापिका चित्ररेखा येवले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत.

महिला विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांचे महिलाविषयी धोरण याविषयी प्राध्यापिका चित्ररेखा एवले राखे यांनी सांगितलेली माहिती आताच आपण ऐकली. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. FM 102.9 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. ही वेळ आहे गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकण्याची.

गात रही मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ सखी प्रीती सवाई अगदी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचा आपला कार्यक्रमाचा विषय, तसे दोन विषय आहेत मंडळी, एक तर देशभक्ती आणि आज आपण अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करतोय, म्हणून आजचा आपला विषय असेल व्यसन. आणि त्यापूर्वी आपला भारत देश, या भारत देशामध्ये अनेक शहीदांनी आपल्या प्राणांची कुर्बानी दिली, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा हा दिवस आपण अनुभवतोय याचा आनंद आपण सगळे घेतोय. परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि देशातील अनेक रूढींना संपवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक समाज सुधारकांनी आपलं जीवन वेचलं आहे मंडळी. त्यामध्ये आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती देशभर साजरी होते. मंडळी, देश आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता हे खरे, परंतु त्याही पेक्षा गहन गंभीर अशा समस्या आपल्या देशामध्ये होता. खर तर डिवाइड अँड रूल या तत्वाने इंग्रज देशामध्ये शिरलेही आणि आपल्या भांडणांचा वादांचा फायदा घेत आपल्यावर हळूहळू राज्य करू लागले. मंडळी, मैं बड़ा या वादामध्ये इंग्रज कधी आपले राजे झाले हे आपल्याला कळलंच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेक समाज सुधारकांनी आपले पूर्ण जीवन या देशसेवेसाठी, समाज सुधारण्यासाठी, त्यांचे विचार बदलण्यासाठी वेचले. त्यातील हे महत्वाचं नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांनी वेठबिगारीची जाचक प्रथा बंद केली, तसंच स्त्री अत्याचारावर त्यांनी सूड आसूड उगारला, तसंच राजर्षी शाहू महाराजांनी विधवा

विवाहाला मान्यता दिली. अज्ञानी बहुजनांना त्यांनी न्याय मिळवून दिला. असं हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन आणि शतशः प्रणाम अशा या भारत देशातील अनेक क्रांतिकारकांनी ही भूमी पवित्र केली आहे असा आपला हा भारत देश.

पदार्थ सेवन विरोधी दिन पाळतोय म्हणजे हा विषय फारच गंभीर आहे. व्यक्ती व्यसनाकडे नेमकी कावळते त्याची कारण मीमांसा करणं आज काळाची गरज आहे. कारण अवघ्या वयाच्या 10व्या वर्षापासून काही मुलं, काही किशोरवयीन मुलं आणि मुलीही व्यसनांच्या आहारी जात आहेत. म्हणजे आता व्यसन हे अनेक प्रकारचं आहे. खूप चहा पिणं हे पण व्यसन आहे बरं का मंडळी. पण जोपर्यंत आपल्याला इजा होत नाही, आपल्या शरीराला ते त्रासदायक ठरत नाही, तोपर्यंत आपण त्याला व्यसन म्हणत नाही. कुठलीही सवय जास्त असणे हेही एक व्यसनच आहे. परंतु काही व्यसनं अशी आहेत मंडळी जी की संसाराची राख रांगोळी करतात. लहान मुलं असतील, किशोरवयातील मुलं असतील, त्यांचं भविष्य अगदी संपून टाकतात मंडळी. बदलत्या काळानुसार, बदलत्या आवडी निवडीनुसार आजकालची मुलं मोबाईलचा वाढता हा वापर करतायत, तेही एक व्यसनच आहे. परंतु मंडळी काही रसायनं, काही पदार्थ आपण शरीरात सेवन केल्यानंतर आपला मेंदू बधीर होतो, आपला मेंदू चालत नाही, आपली विचार करण्याची क्षमता संपते आणि नकळत माणूस गुन्हेगारीकडे वळतो. म्हणजेच एक व्यसन अनेक गोष्टींना जन्म देते मंडळी. व्यसनाधीन माणूस बऱ्याचदा गुन्हेगार होतोच, त्याची पूर्ण शक्यता असते. मग मंडळी चुकतंय कोणाचं, नेमकी चूक कोणाची, त्या मुलाची, पालकांची, ज्या समाजात तो राहतोय, की खरंच तो स्वतः या गोष्टीला जबाबदार आहे मंडळी. खरंच मंडळी विचारमंथन करायचा हा विषय आहे, संशोधनाचा हा विषय आहे. खरं पाहिलं तर उत्तर अगदी सोपं आहे. काही वर्षांपूर्वी आपण सगळे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहायचो, ज्याला की आपण जॉईंट फॅमिली म्हणायचो. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीचा उगम झाला आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की प्रत्येकजण वेगळा आहे, विभक्त कुटुंब पद्धती आहे. आई, वडील आणि मुलं रदरदार एकच मुलगा असंही कुटुंब मर्यादित आहे. आणि अशामध्ये त्याला थोडंसं सामाजिक भान कमी पडतंय, थोडेसे संस्कार कमी पडतायत. आजी आजोबांनी सांगितलेल्या कथा, आजी आजोबांकडून मिळालेल्या मॉरल स्टोरीज आता त्याला त्या मिळत नाहीत. रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा ते जर ऐकत असतील तर त्यांच्या आयुष्याला वाईट वळण लागण्याचं कारणच नाही मंडळी. मग हे सांगणार कोण? आई वडील पोटभरण्यामध्ये बिझी राधरदान, आई वडीलही त्यांचं आपलं एक वेगळं आयुष्य जगतात. आणि मुलांचं काय? मुलांच्या संस्कार लागण्याच्या आयुष्यामध्ये त्यांचा साथीदार आहे मोबाईल. म्हणून हा मोबाईल खर तर विज्ञानाचा एक चमत्कार आहे जो की आपल्याला बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देतो. परंतु मंडळी त्याची रेड साईड जर बघायला गेलं तर अबाल वृद्ध नव्हे, जगातली मोर दॅन हाफ पॉप्युलेशन सध्या मोबाईलमध्ये बिझी आहेत. अक्षरशः लोक वेडी झाले आहेत मंडळी. कुणी जर जोरात येऊन बातमी सांगत असेल अहो तिथं आग लागली तर आपण नकळत फक्त हुंकारा देऊन पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिझी होतोय. इतके आपण सगळे मोबाईलचे ॲडिक्ट आहोत. आणि अशा या काळामध्ये एक छोटासा मुलगा, एक छोटीशी मुलगी जर ते पाहत असेल तर त्याची सत्सद्विवेक बुद्धी किती आहे मंडळी. हे तर खरंच आहे मंडळी, माणूस जन्म असा आहे की आपण चांगल्या गोष्टी लवकर स्वीकारत नाही आणि वाईट गोष्टींचं मात्र आपण लगेच अनुकरण करतो. आणि म्हणजे अशा अवस्थेमध्ये, अशा काळामध्ये मोबाईलमुळे म्हणा किंवा जास्तीची माहिती जी मिळते मोबाईलवर, त्यामुळे हा विद्यार्थी, हा मुलगा किंवा ही मुलगी नकळत भरकटते आणि नको त्या गोष्टींकडे वळत असताना अंमली पदार्थांच्या किंवा विविध वेगळ्या व्यसनांच्या नादी लागते. मंडळी चिंतेचा विषय आहे. जेव्हा पालकांच्या लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो, त्याला परत आणणं कठीण असतं मंडळी. आपण बघतो बरीच रिहॅब सेंटर्स आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहेत. मंडळी आपल्याला मग अशा ठिकाणी जावं लागतं. आणि मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी कधी हेही वेळ निघून गेलेली असते की त्या व्यक्तीला परत आणणं कठीण असतं. मग तो क्षण, तो पहिला क्षण ज्या वेळेला एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, एखादी मुलगी भरकटते आणि कुठल्या तरी व्यसनाच्या नावी लागते हे लक्षात येणं हे पालकांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला तरी वाटतं. आपलं बाळ, आपला मुलगा, आपली मुलगी कोणत्या कंपनीमध्ये पार्टिसिपेट होते हेही लक्ष देणं आईवडिलांचंच काम आहे. शेवटी मंडळी आईवडिलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी आपल्याला जन्मभर पुरते हे नक्की खरं आहे.

आहे व्यसनाधीनता आणि अंमली पदार्थ सेवन या संदर्भात बोलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. जी व्यक्ती, जे लोक, जे कुटुंब या समस्येशी झुंज देत असतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे, अशी परिस्थिती आहे मंडळी. व्यक्ती व्यसनाधीन होतो, अंमली पदार्थांचं सेवनही करतो, विविध गुन्हेगारी जगतामध्ये तो न करत जातोही, परंतु मंडळी याचे परिणाम भोगावे लागतात हे त्याच्या कुटुंबियांना. अत्यंत वाईट अशी अवस्था त्यांच्या कुटुंबियांची असते. म्हणूनच म्हणते मंडळी, जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे. जेव्हा एकदा एखादा व्यक्ती व्यसनाधीन होतो तेव्हा त्याचं संपूर्ण कुटुंब यामुळे ग्रस्त झालेलं असतं मंडळी. म्हणूनच मंडळी पुन्हा पुन्हा सांगते, हे पाऊल पुढे पडण्याच्या आधी जर थांबवलं गेलं तर ही वेळ येणारच नाही मंडळी. जीवन जगण्यासाठी जो सकारात्मक दृष्टिकोन हवा असतो, जेव्हा ह्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव असतो तेव्हाच नकळत व्यक्तींची पावलं अशा व्यसनांकडे वळतात. आलेली निराशा, ओव्हर थिंकिंग हेही याची कारणं असू शकतात मंडळी. एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याच्या आधी आपण जर थांबू शकत असो, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण प्रत्येकाने जर ही जबाबदारी सांभाळली तर कदाचित आपण या गोष्टी थांबवू शकू.

थिंग यू नीड द विनिंग ॲटिट्यूड हा जीवनाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जेव्हा आपण प्रत्येकामध्ये टाकू शकू, प्रत्येकामध्ये जागरूक करू, तेव्हा तो निश्चितच कुठल्याही व्यसनाधीनतेकडे वळणार नाही याची मला तरी खात्री वाटते मंडळी।

मंडळी, या छोट्याशा आयुष्यामध्ये अनेक समस्यांना तोंड देत आपल्याला जगावं लागतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखांचे. हे खरं आहे मंडळी, परंतु एक जो सुखाचा धागा आहे त्याच्या आशेवर तर आपण जगत असतो मंडळी. म्हणून मंडळी, सगळ्यात सुरुवातीला आवश्यक आहे तुम्हाला तुमचा ॲटिट्यूड, ज्यामध्ये आपण आशावादी असलं पाहिजे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, इतकं हे जीवन सुंदर आहे.

मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंडली जेव्हा आपले प्रयत्न कमी पडतात तेव्हा पण यशस्वी होत नाही आणि आलेल्या अपयशाला आपण वेगळ्या पद्धतीने घेत आपण निराशेच्या गर्तेत अडकत जातो आणि त्यामधून निघण्यापेक्षा व्यसनाधीन होतो। नकळत व्यक्ती व्यसनांकडे कधी वळते हेही कळत नाही। मग त्यासाठी तुमच्यामध्ये तुमची एक हिम्मत असावी लागते। प्रत्येक व्यसनापासून व्यक्ती परत येऊ शकतो मंडळी, ठाम निर्धार केला तर। मंडळी, वाईट गोष्टींचं अनुकरण आपण लवकर करतो।

म्हणजे गातं रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज आपण अंमली पदार्थ विरोधी दिन पाळला जात असताना हाच विषय आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये घेतला होता. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत प्रीती सवाई आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाता रहेगा दिल हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून ऐकत होता.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन.

0: फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन नारे घेऊन टाक. कॅश लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा. आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीताचा. श्रोत्या, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये कुलवधू या नाटकासाठी ज्योत्सना यांच्या स्वरातील मग रांगणेकर यांचं हे नाट्यपदार्थ प्रसारित करत आहोत. संगीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर.

विश्वसंगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकरांची ही गझल.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि मंडळी, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: जरा।
1: हॅलो बीड, बरोबर ओळखलं। डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीत माला आपण पुन्हा सुरू करतोय। हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय। तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01। कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी, हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी। मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत। आणि हो, फोन करायलाही। पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0242 49 59।

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर ठीक 12 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून अभिनेता सहक्षेपित करत आहोत.

वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्य संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्य संस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मित्रमैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे, तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
1: आई आई, दार उघड गे आई. ए आजी कुठे, आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
4: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा
4: म.
1: हो खरची रे, उघडायची ठेव बरं का दरवाजा.
4: अरे काय चाललंय राहुल हे तुझं,

0: este काय लेकी बोले सुने लागे काय
1: लेकी बोले सुने लागे आजी म्हणजे एक म्हणजे सोनाच्या तिथे मी कश बोला आजी का सांगू नको बर का तुला एक सिगरेट सांगायचं बघ सिगरेट सांगतो सिगरेट
0: सिगरेट
1: सिगरेट नाही सिगरेट म्हणाल का नाही सिगरेट नाही सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला आजी इकडे तुझ्या का सांगतो बघ एक सिगरेट सांगतो सिगरेट
0: कसलं सिगरेट
1: तुला माहिती का ग आजी
0: काय
1: ही खुर्ची खुर्ची ही जी शेवली बक्षमर ही माहिती रोज बोलते ना याचं जाचं माहिती
0: का
1: अगं खुर्ची बोलते माझ्याशी विचार की दिला हे सांग की आजीला तू बोलतेस ना माहिती आज कशी बरं ग बसलो मग गेलो मोठ्याने बोलायचं नाही तुला बाबा का का सांग मा कान का भूक भूक भूक लागली तुला आई आई खुर्चीला जेवायला वाढणार आई
0: खुर्चीला जेवायला वाढायचं असं काय बरं होतोय हा
1: खुर्चीच म्हणलो मी आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला बाळ मी खुर्चीवर बसतो
0: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला रश्मीला बोलवायला हवं ह्याच्यासमोर बोलून काही उपयोगच नाही ना रश्मी स्वयंपाकघरात काम करते तिथेच जाऊन बोलवते तिच्याशी रश्मी अगं ए रश्मी हा काय आई अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग
2: बिनसलंय
0: कसं विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं डोळे बघितलेत का त्याचे किती लाल झालेत थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग
2: लाल झालेत
0: खूप रडल्यावर कसे सुजतात ना तसे डोळे झालेत त्याचे
2: अहो आई वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद्या वेळेस त्याच्या डोळ्यात चोळून चोळून लाल झाले असतील वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर
0: नाही ग आधी मला पण तसंच वाटलं होतं
2: मग
0: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसते
2: वेगळताना
0: अडखळत होता खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो
2: आई धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे अडखळलं असेल खुर्चीला पाय त्यात काय एवढं
0: अग तू स्वयंपाकघरात होतीस मी होते ना बाहेर मग तुला काय माहिती बरं मी पाहिलंय ना
2: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो
2: तुमचं नाही काहीतरीच असत
0: अगं खरंच तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला
2: खुर्चीला जेवायला वाढ बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो
0: तुझा विश्वास बसत नाही ना
2: अजिबात नाही
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल
2: बर
0: राहुल तू काय म्हणालास मगाशी खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना
1: आजी मी असं म्हणलो खुर्चीवर बसून जेवायचे मी खुर्चीवर बसून जेवतो आई तू वाढ की मला जेवा
2: असं काय बोलतोय बर हा हा वाढते वाढते मी तुला पण आधी हातपाय तर धुणे का तसंच जेवणारेस
1: हातपाय ना हातपाय जेवण येत फुलदानी बघितले माझ्याकडे बघते आणि हसायला लागले दात काढू नको
0: बघ रश्मी मी म्हणाले होते ना
2: अगं बाई
0: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपवावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून
2: नको बाई
0: तू एक काम कर
2: हा
0: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला
2: बर
0: तिकडे घेऊन जा तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते
2: बर बर आलास का हातपाय धुऊन
1: आलो आई आलो आता जो वाणी जिया जिया वाला
2: राहुल।

0: मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचे ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना, हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोप आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का?
1: डायनिंग असं म्हणजे चल चल.
0: अरे अरे अरे अरे नीट बस ना, नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस.
1: कसं दिसते मित्र, काय गाल भरून ठेवा माझ्यासाठी आलास.
2: अगो रश्मी, पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो?
0: हा बघती
1: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घरी बसलं असलं येते एवढं लवकर कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखाच की आहे. आई
0: काय रे
1: बघ ना किती छान दिसतं ना त्या कपडे का छान दिसत नाही.
0: अरे राहुल असं काय बोलतोयस तू, बरा आहेस ना? ताप बीप तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
1: डिझाईन ओके कसे बरोबर वाटलं माझ्या आईने. तो नाही हा हा तो नाही बर का तो तो आता हा त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही याच्यात जे आहे ते त्याच्यातच नव्हत अतिशय जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही. मग तू इथं कस का एवढं लवकर? मला वाटलं पण नाही हातो पण तो
0: राहुल
1: हातो नाही
0: राहुल राहुल
1: आई पण आई खर सांगू का तुला त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही बघ आकाश एकदम सेपक आणि बीच काय
2: काय
1: जाणीस नाही याच्यात कसं फेसणारा
2: फेसळणारा
1: रंग जा अशा ओसंडून वाटत हवा हवासा
0: राहुल
1: आई
0: हा कोणासोबत गेला होतास बाहेर तू?
1: विपिन म्हणाला होता विपिन
0: विपिन
1: तू फक्त एकजशी मग एकदम वाट आणि तुला सांगतो आई खरं पडत सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
0: धुवा धुवा. हर फिक्र को धुए में उडाता चला गया विपिन.
1: विपिन शिरा आंजा आणि
2: काय चाललंय राहुल तुझं? फारच वाहवत चाललंय बघ तू. कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे?
0: मोकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते बघ.
1: नाही
0: नाही लावतेस थांब. हा पोरगा इथं हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर काय करू काय करू. जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी.

0: ड्रेसेस टाकून ठेवते, फोन लागत नाही.
1: टाक टाक. त्याला म्हणा लवकर ये घरी.
0: हो हो. अरे अरे अरे, फोन फोन का काढून घेतलास माझ्या
2: हातातून?
0: राहुल
2: अगाई, मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना, कामात असतील ना ते, घाबरून जातील की एकदम. आणि मला काही झालेलं नाहीये बर का, मी अगदी एकदम ठणठणीत आहे, एकदम चांगला आहे बघ.
0: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदललाय बघ. मग काय रे, कशाचा ठणठणीत रे,
1: कशाचा चांगलाच रे.
0: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी, काय बरळतोस काय तू,
1: अडखळतोयस काय,
0: डोळे बघ कसे तांबारले. आणि काय
1: काय ती बिस्कटलेले केस,
0: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही?
2: अग आई आणि आजी, अग मी खरंच ओके आहे, ग खरंच मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. थांब मी ये ना जरा जाऊन तोंड धुवून येतोय, म्हणजे जरा चेहऱ्यावरच मेकअप जाईल.
0: मेकअप केलाय?
2: हा. आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होता, डोळे सुजले बघ बटाटे सारखे. ते ग्लिसरीन टाकलं होतं डोळ्यात, पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते, सुजले होते ग. आणि हे केस मी मुद्दामून आहे ना विस्कटवले होते. हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय, मला काही झालंय का नाही ना?
1: अगो बाई, हे सगळं काय होत राहुल?
2: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा.
0: सांगा.
2: अगं आजी, हे मी नाटक करत होतो.
0: नाटक?
2: हो.
1: ते कसलं?
2: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना, त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत. आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला, त्यातली माझी सुधाकराची भूमिका.
0: अच्छा.
2: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना.
0: अगो बाई, काय घाबरले होते मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं.
1: अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे?
2: अगं आजी, पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
0: बर,
2: भूमिका जिवंत वाटवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
1: पण हे फक्त नाटकापुरतच हा, हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचास तू.
0: हो ना, नाहीतर काय.
2: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर?
1: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता, सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असतं सदाना कदा. आणि एका गोटाने काय होणार, एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार आहे. असं करत करत हे एक दोन आत, दोन चार आत, असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे.
0: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
2: बरोबर.
0: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने, आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेतत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना.
0: मग लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
2: बरोबर आहे
1: गरश्मी. संध्याकाळी, आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
0: हो.
1: अगो त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते, लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
2: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
0: तिथे मात्र शिस्त

0: आवर्जून पळतात
1: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
2: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
0: हा मुलांना वाटतं व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
2: नाही ना, ते
0: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की गा, याच्याने असा आजार होऊ शकेल म्हणून.
2: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
0: अगं जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना, त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
2: बरोबर.
0: हा ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
1: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
0: चांगलं केलं
1: हो. नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसानी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
2: बरोबर.
1: म्हणूनच म्हणतात ना
0: काय रे,
1: नशेला द्या नकार
3: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक.
3: हलक फुलक.
2: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.
3: कशी

मित्रांनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा

0: जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहेत. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेलं आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं, स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या, विमुक्त, शोषित, वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील, चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
0: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
1: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि 1 रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं, लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या

0: निष्कर्षांना जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक, आर्य समाजी, ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ, अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणच जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणत त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता. कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा

0: म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे 2 चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी

0: निर्माण केलेला होता. पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून. तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे. त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे घोडसवारी असेल त्याचबरोबर गाडी चालवणे सारथ्य करणे कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतली आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे विना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशामध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत

0: देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं, आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन सामाजिक समता स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला स्थापत्य दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण

0: तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधनं फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा

शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियानकुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे. तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी उत्कर्षा। आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते।

मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल

वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण फिफा सोबत आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

0: भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात. यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात. ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत. आपल्याला अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेयर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायक्वांदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायक्वांदो प्लेअर आहे, त्यासोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होते 2 स्कूल्स मध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यू साठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायक्वांदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायक्वांदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येतात ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायक्वांदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे, म्हणजे तायक्वांदो म्हणजे नाहीतरी काय असतं, काहीतरी वेगळं असतं, ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायक्वांदो आहे. तो साऊथ कोरियाचा गेम आहे आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, ऍडमिशन घेऊनच आले?
1: हो, आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस, आणि त्यांना मेडल्स वगैरे

0: पण मिळालेले बघितले मी.
1: अच्छा.
0: सो ते बघून पण मला तिथे जावंस वाटलं.
1: अच्छा. तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतेस?
0: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी 6वीत असल्यापासून मी तायकोंडो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
1: सध्या
0: मॅचेस वगैरे.
1: ओके. बरं, मला सांग की सगळ्यांना तायकोंडो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
0: सो बेसिकली तायकोंडो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-to-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेव्हल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायकोंडो गेम मध्ये किक्सचा होतो.
1: ओके.
0: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉईंट असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये, बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायकोंडो एकच
1: आहे.
0: सो कराटे मध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेम मध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटे मध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून बस तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
1: म्हणजे सेन्सर म्हणजे नेमकं कसं?
0: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात, आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
1: ओके.
0: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात, तर त्याचा पॉइंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
1: अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळते.
0: हा. आणि ते पण पॉवरनी मारल्यावर, ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मग स्कोर येतो.
1: ओके.
0: सो असा आपला तायकोंडो गेम आहे आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
1: ओके.
0: त्याचे बेल्ट्स पण असतात, स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, दॅन ग्रीन वन, ब्ल्यू वन, रेड वन, आणि दॅन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन 1, डेन 2, डेन 3 असे डेन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुमसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते. मग आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट असतात.
1: ओके. म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके. तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10व्या 11व्या वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
0: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली, तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
1: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
0: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवसांनी, त्याआधीच माझी मॅच पण होती.
1: ओके.
0: सो मग मी जळगावला जाणार होते, बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं आहे. सो मी डिसाईड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का? होणार पण आहे, झालेला आहे. त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण. आणि त्याआधी पण माझ्या 2-3 स्टेट झाल्या होत्या, पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेस साठी गेले आणि तिथे माझ्या 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते, सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण.
0: हा, खेळू शकेल का नाही, कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं
1: आणि पॉवर पण कमी,
0: पॉवर कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या इंजरीकडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय, काय करू काय नाही. तो माझा दादा, तो कोच होता, तो बोलला की तू गिव्हअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरीकडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असती, टर्निंग फेस म्हणून, दिवर्गी म्हणून असती, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा अगदीच, म्हणजे

0: तुला वाटलं नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस.
1: हो म्हणजे मी तर सिल्वरच्या जाणी गेले होते की मी हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच. कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिव्ह अप न करू, मारत राहा, बघू आपण गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत मग मी गोल्डच घेतलं.
0: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही म्हणली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, ह्याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
1: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
0: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
1: लागलं ते गोल्ड लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा
0: आठवणच. पहिलं गोल्ड होतं का?
1: पहिलं गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हारून जातो डायरेक्टली.
0: बापरे.
1: मायनस मध्ये पण
0: यामध्ये रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
1: आहे मायनस मध्ये पण जातो आपण, त्यात पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेस वर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
0: अरे वा.
1: सो त्यामुळे मला त्याचे रुल्स पण माहिती आहे.
0: त्याचा तुला फायदा झाला?
1: हा, त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ शकतो.
0: तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
1: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
0: मस्तच.
1: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही. सो मला ते करता नाही आलं.
0: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूयात. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
1: नाही, तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू 2 मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
0: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
1: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, ती जा. आई रडायची माझी जेव्हा मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
0: सो मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
1: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडं काय सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे प्लेयर्स
0: स्ट्रॉंग आहेत.
1: थँक्यू.
0: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे?
1: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा 1-2 स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
0: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो?
1: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःच तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे

0: मॅम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल सुद्धा ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकता. की तुम्हाला फक्त समोरच्याच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
1: बरोबर.
0: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
0: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे. अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: सो त्या हिशोबाने की आपण आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे. अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे.
1: बरं,
0: गरजेचं आहे त्यांचं
1: आणि सिच्युएशन सांगून येत नाही त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
0: हो.
1: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का?
0: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला. म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे
1: स्टेट
0: वगैरे फिरून आले की मला म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे. माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोश्यावर कुठे पाठवलं असतं का?
1: बरोबर.
0: तसं पण मुलं मुली जातात, दारेशला काळजीच राहते. माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला. मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
1: बरोबर.
0: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते. मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
1: तुझ्या अंडर एक टीम ते होतात?
0: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
1: अरे वा.
0: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं.
1: मी लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण तू समजावू शकत असशील का जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेसचा वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते
1: स्ट्रॉंग
0: होऊ जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे?
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा, किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत, तुम्ही ऍटलिस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 marks भेटतात, त्याचे 2% ऍटलिस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो.
1: का नाही
0: करायला पाहिजे? करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली, पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलं आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का?
0: नाही, तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजरी झाली तुला सोडून द्यावं वाटलं का? कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्यावं वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो लाईक ते आपलं पहिलं प्रेम बनून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे,
0: किती पण लागू दे, ऍटलिस्ट आपण तिथे जाऊ, बसून तरी जाऊ, पण जाऊ, घरी बसलं जात नाही बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नाही वो प्यार कैसा.
1: अच्छा.
0: असं सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्स मॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव किती लागाव तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेच्या इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लास मध्ये जाऊन बसावं, क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात
0: बिलकुल नव्हतं राहिला जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत, प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा, खूपच छान. तर समृद्धी, आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकॉन्डो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस. तर मला सांग, जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफ मध्ये असाल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाल, एक तरी स्पोर्ट्स स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा, किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल, हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्समध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय,
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स.

0: येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये. शकतो तू करू शकते जा का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलिस्ट काहीतरी करू द्या त्यांना,
1: कुठला तरी एक स्पोर्ट,
0: कुठला तरी स्पोर्ट ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्स मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे. आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी, तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे. मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्या गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्ष चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित डलसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतः सोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो। आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी आणि काही अक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच्या डिवाइड करू शकतो।
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो, तसंच पॅलेट सर्जरी करतो। समजा कोणाचा नाकाचं शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं। कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं। याच्यासाठी ऍक्च्युली आपल्याला पण टाइम लाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं।
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं। जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं, तर पायाची काही काही कधी कधी बोट जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो। तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही। पायाला असेल तर पायात त्याला बुटं घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं। कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना पाच बोटांच्या ऐवजी सहा बोट असतात, मग

0: एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं. आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे 5 बोटांवर त्यांना घेऊन येतो. कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टाई म्हणतो, की बोट जोडलेले आहेत, मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो. काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात. कोणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते त्यामुळे त्याला हेमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो. ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो. तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो. काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात. हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं वय असतं त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमास्टी आपण त्याला म्हणतोय किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय. तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल, पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये. एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही. अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये अजून खूबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याच्या नंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं. फिमेल्स मध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते. त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो. तर काखेमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो ऍक्झिलरी ब्रेस्ट किंवा ऍक्झिलरी आर्मपीट फॅट. तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो. हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं. याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं त्याचं व्रण पण लक्षात येणार नाही.
1: हे जे जन्मजात वैगुण्यात जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
0: हा, सगळ्या सर्जरीज मध्ये आपण असं एक टाइमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहील. जसं क्लेप
2: आकाशवाणी बीड केंद्र शुक्रवार सायंकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. प्रसारित होत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राद्वारे एक विशेष समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज विशेष समन्वित कार्यक्रम. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. ऐकूयात सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज.

0: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: वागताय रे, चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचं त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.
2: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
3: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
4: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
5: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
4: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
3: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
4: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
6: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. या स्थितीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
1: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
0: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.
7: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
8: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
6: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
3: काय गंगाराम, कसा चालला?

0: व्यवसाय?
1: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही, लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
2: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.
3: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जाग केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 ला आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.
4: ओ

0: अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अग तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं। नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला।

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: कारभारी नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत. लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मॅग, कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात। कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया। चल आधी गरमागरम जेवण करूया।
2: श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध। कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा। बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या।

श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या स्थापनेस 32 वर्ष पूर्ण होऊन कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य, 11 जिल्ह्यात 46 शाखा, 32 वर्षात रुपये 2500 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण, 2 लाखांहून अधिक बँकिंग ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक, लवकरच नवीन शाखा विस्तार, बँकेची शेड्यूल बँकिंगकडे वाटचाल. अधिक माहितीसाठी शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.

श्रोत्यांनो, आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राद्वारे एक विशेष समन्वित रूपक विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. सामाजिक न्यायाचा सूर्य, छत्रपती शाहू महाराज, विशेष समन्वित कार्यक्रम. लेखन आणि सादरीकरण होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. सायंकाळचे ठीक 7 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली

0: जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक मंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीने दर्शन घडवत या मिरवणूक

0: शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
1: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जे काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडंसं विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली

0: किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरो आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं, अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग ड्यूटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामधले सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री, म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग, क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचं टाकी किती मोठे असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकले पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे बहुत नाले वाहत आहे, अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपूर्वीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे

0: कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय, योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं पिराज असेल, ओ आर एस असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावामध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जी प्रायमरी औषध आहे, ओ आर एस पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा आशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवलवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या झाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे, तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी. डॉक्टर प्रीतम भुतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, या वर्षी बदलते हवामान आणि त्यामुळे येणारे यल निनोचे संकट हे पाहता नक्कीच शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच नियोजनबद्ध राहणं अत्यंत गरजेचं वाटत आहे. धान्याच नव्हे तर चाऱ्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन आणि उत्पादन घेणं गरजेचं आहे. जनावरांचा चारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. म्हणूनच यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन आज आपण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीतम ओमप्रकाश भुतडा. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
2: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद.
2: तर मॅडम, सध्या यल निनो याचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, तर मग अशा काळामध्ये चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन करत असताना त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात, तर सर्वप्रथम आपण चारा ज्वारीचे पशुपालनामध्ये महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल?
3: नक्कीच मॅडम, जसं तुम्ही म्हणलात, सर्वप्रथम चारा ज्वारीचे पशुधनामध्ये महत्व पाहत असताना आपण यल निनो काय आहे हे समजून घेऊया. जस यल निनोचा आपण विचार केला तर यावर्षी हवामान शाळेने जसं सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण हा कमी होणार आहे, ते अनिश्चित असणार आहे की काही ठिकाणी लवकर येईल, उशिरा येईल, किंवा काही मधातच खूप मोठं दुष्काळ परिस्थिती असल्यासारखी परिस्थिती राहील. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकाचं, चाराच नव्हे तर प्रत्येक पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग इतर पिकांबरोबरच चारा हे पीक सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ज्वारीचा चारा हा नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आपला जो शेतकरी वर्ग आहे, बराच शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसाय करत असतो आणि त्यांच्यासाठी कडवा हिरवा चारा ज्वारीचा खूप महत्वाचा असतो. जर तुम्ही महाराष्ट्राचा

0: सर्वे केला तर असं आपल्याला दिसून येतं की हिरवा चारा आजही जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्याच्यापेक्षा 55-60% कमी आहे आणि जो वाळलेला चारा आहे त्याचं जवळपास 25-30% ही कमतरता आहे. जर अशी परिस्थिती असेल तर ह्या वर्षी नक्कीच आपल्याला चाराची योग्य पद्धतीने उत्पादन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.
1: अगदी नियोजन केलं तरच वर्षभर जनावरांसाठी चारा पुरू शकतो, नाहीतर अवघड परिस्थिती येऊ शकते. आणि तुम्ही म्हणालात की चारा ज्वारी हे पशूंसाठी एक उत्तम असं खाद्य आहे, तर मग चारा ज्वारीची विविध सुधारित वाणं कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय सांगता येतील?
0: नक्कीच मॅडम, सुधारित वाणाचा जेव्हा आपण विचार करतो की त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठाने सुधारित वाण प्रसारित केलेले आहेत शेतकऱ्यांसाठीचे. त्यामध्ये CSV 40F हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे. हा एकेरी कापणीसाठी महत्वाचा वाण आहे, म्हणजे याची एक कापणी होऊ शकते. हा 70-80 दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे. 80 दिवसाला काढणीस येतो आणि त्यापासून आपल्याला जवळपास 45-46 टन हिरवा चारा उत्पन्न होतो. आणि जर कडब्याचा विचार केला तर 14-15 टन इतका कडब्याचं उत्पादन भेटतं. हे एक झालं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण. त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा विविध वाणं प्रसारित केलेली आहे. त्याच्यामध्ये फुले अमृता आहे, हा एकेरी कापणीसाठी, ह्याच्यापासून सुद्धा 40-50 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटतं. त्यानंतर रुचिरा आहे, रुचिरा हे 2 वेळेस कापणीसाठी वाण असलेला आहे, 2 वेळा ह्याची कापणी करता येते. ह्यापासून जवळपास 50-55 टन इतका हिरवा चारा भेटू शकतो. त्यानंतर आहे CSV 30F, त्याला फुले गोधन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कापणीसाठी प्रसारित केलेला वाण आहे. तर ह्याच्यापासून सुद्धा जवळपास 50-60 टन इतके आपल्याला हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटते. त्याबरोबरच इतर राज्यातले कृषी विद्यापीठ आहे, जसे हरियाणाचे कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी सुद्धा CSV 21F, 44F किंवा CSV 53F, CSV 33F हे वाण प्रसारित केलेले आहे. त्याबरोबरच जेव्हा आपण चाराचा विचार करतो ह्याच्यामध्ये एकेरी कापणी किंवा द्वी कापणी किंवा बहु कापणी ह्या पद्धतीने सुद्धा वाणाची उपलब्धता आहे. तर जसं मी सांगितलं CSV 40F किंवा फुले अमृता आणि CSV 30F हे वाण एकेरी कापणीसाठी आहेत. त्यानंतर रुचिरा हे द्वी कापणीसाठी आहे. तर SSG 59-3, MP 4, GSS 136, COFS 29 आणि 31 हे बहु कापणीसाठी सुद्धा वाण उपलब्ध आहे. तर उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला एकेरी, द्वी किंवा बहु कापणीचे वाणाचे निवड करणं गरजेची आहे.
1: अच्छा, तर मॅडम हे झालं सुधारित वाण निवडताना शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा कुठली वाण निवडावीत या संदर्भात. पण मग याचं उत्पादन घेत असताना चारा ज्वारीसाठी योग्य जमीन कशी असावी?
0: नक्कीच मॅडम, आपण जेव्हा जमिनीचा विचार करतो ह्याला मध्यम ते भारी अशी जमीन ही चारा ज्वारीच्या उत्पादनासाठी योग्य मानली जाते. त्याबरोबरच जमिनीमध्ये योग्य पाण्याचा निचरा व्हावा, पाणी साठून जास्त काळ राहू नये हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम ते भारी जमीन नक्कीच शेतकऱ्यांनी निवडावी.
1: तर मॅडम, जमीन योग्य निवडल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पेरणीचा. तर मग पेरणीचा योग्य कालावधी कोणता आहे आणि पेरणी करताना जे ओळीमध्ये अंतर असतं किंवा रोपांमध्ये अंतर ठेवलं जातं तर ते अंतर नेमकं किती असावं?
0: पेरणी हा खूपच ह्या वर्षीसाठी तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या वर्षी मुळातच घाई करायची नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे, पेरणीचा कालावधी नक्कीच खूप महत्वाचा आहे. मॅडम, जेव्हा ह्या वर्षाचा आपण विचार करतो आणि पावसाची परिस्थिती पाहता आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी करणं खूपच गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला असं दिसून येते की 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो किंवा जमिनीमध्ये 6 इंच जितका ओलावा असेल ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये पेरणीचं नियोजन आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, म्हणजे 10 जुलैपर्यंत आपण नक्की चारा ज्वारीचं पेरणी आपण करू शकतो. आणि त्यानंतर पेरणीचं जे तुम्ही म्हणतात की पेरणीमधील अंतर कसं ठेवावं किंवा काय करावं, त्यासाठी चारा ज्वारी ही खूप जवळ लावला जाते म्हणून 2 ओळीमध्ये अंतर 25-30 सेंटीमीटर इतकं राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि त्याबरोबरच ह्या वर्षी पुन्हा एल्निनोची परिस्थिती आहे तर पावसाची अनिश्चितता आहे म्हणून जेव्हा 4 ओळी होतील त्यानंतर 1 ओळ आपल्याला स्किप करायची आहे ठेवायची आणि त्यानंतर पुन्हा चार ओळी पेरणी, असं एक एक ओळ स्किप करून आपल्याला नक्कीच पेरणीची काळजी घ्यायची आहे.
1: अच्छा.

0: त्यामुळे काय होईल की जे मदात पाऊस पडेल तो जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि पिकाच्या ज्या ग्रोथ
1: वाढीसाठी
0: पिकाच्या योग्य वाढीसाठी त्यांना उपयोग करता येईल.
1: निश्चित. म्हणजे पाण्याची कमतरता जरी असली तरी योग्य रीतीनं पाण्याचा निचरा जर जमिनीमध्ये झाला पडलेल्या पावसाचा तर चांगल्या प्रकारे उत्पादन चारा ज्वारीचं मिळू शकतं.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, हे सगळं करत असताना प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण साधारण किती ठेवावं?
0: चारा ज्वारीसाठी विचार केला तर हेक्टरी आपण 35 ते 40 किलो इतके बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतो.
1: चारा ज्वारीचं जे ही बियाणं आहेत किंवा मग यावर जी बीज प्रक्रिया केली जाते तर ती का महत्वाची आहे आणि ती कशी करावी?
0: बीज प्रक्रिया हा खूपच महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपण बीज प्रक्रियाचा विषय घेतो ते एक पिकांना लसीकरणासारखं काम करतं. त्यामुळे ही बीज प्रक्रिया करत असताना आणि पुढचे येणारे जे काही संकट आहेत म्हणजे कीड असो रोग असो हे संकट टाळण्याचं सुद्धा हे काम बीज प्रक्रियेमुळे होऊ शकतं. मग ज्वारीची जेव्हा बीज प्रक्रिया करता सगळ्यात प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय की आधी जी बीज प्रक्रिया करायची ती बुरशीनाशकाची करायची आहे, त्यानंतर कीटकनाशकाची आणि पेरणीच्या 4 ते 5 तास आधी जैविक द्रव्याची बीज प्रक्रिया करायची आहे. ह्याच्यामध्ये आता चारा ज्वारीसाठी जेव्हा तुम्ही विचार करता त्याकरता बुरशीनाशक म्हणून गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जेव्हा कीटकनाशकाचा तुम्ही विचार करता सायनिट्रोपॉल आणि थायमिथॉक्झाम ह्याचं संयुक्त असं एक कीटकनाशक बीज प्रक्रियाचं औषध बाजारात उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बुरशीनाशकामध्ये गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशकामध्ये सायनेट्रोपॉल आणि थायोमिथॉक्झाम ह्याचं कॉम्बिनेशन असणार संयुक्त असं कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ या नावाने ओळखतात. त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची. त्याबरोबरच आता जे जैविक आहेत अजॅटोबॅक्टर PSB ह्याचे जे संयुक्त असं द्रव्य विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत त्याची सुद्धा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्हाला पेरणीच्या 4 तास आधी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे.
1: तर मॅडम, चारा ज्वारीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन नेमकं काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. जसं आपण पेरणीची व्यवस्थापन करतो त्याप्रमाणे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो पिकाला ताण सहन करण्याची ताकद भेटते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर जेव्हा चारा ज्वारीचं तुम्ही लागवड करता त्या चारा ज्वारीसाठी 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताचं प्रति हेक्टर ह्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. माता ही खताची मात्रा कशी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही देत असताना हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे आणि उर्वरित 50 किलो नत्र हे 30 दिवसानंतर द्यायचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायचं आहे. उर्वरित खताची मात्रा ही 50 किलो 30 दिवसांनी पाण्याची व्यवस्थापनासोबत किंवा जमिनीत ओलावा असताना देणं आवश्यक आहे. याबरोबरच ही खताची मात्रा शेतकरी संयुक्त मिश्र किंवा सरळ खते जे आहेत बाजारात जे काही उपलब्ध आहेत त्यांना जे 10-26-26 असो किंवा युरिया असो MOP असो SSP असो किंवा DAP असो ह्या कोणत्याही खताचा वापर करून ते देऊ शकतात.
1: अच्छा. तर मॅडम, हे खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण आता बोललात की नत्र खतांचं विभाजन करून द्यावं, तर नेमका असं करून देण्याचा फायदा काय होतो?
0: जसं पीक वाढत असतं पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत त्याला अन्नाची आवश्यकता असते. नत्र खत ते सुरुवातीच्या काळात खूप कमी प्रमाणात लागतं आणि ते खत हे वेगवेगळ्या माध्यमातून जसं तुम्ही युरिया वापरता बरेच शेतकरी युरिया वापरतात नत्र मध्ये देण्यासाठी तर ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे नत्र खताचं नियोजन हे विभाजून देण्याचं सांगितलं जातं की सुरुवातीच्या काळात 50 जसं चारा ज्वारीला आपण 50 किलो म्हणतोय, तर 30 दिवसांनी 50 किलो म्हणजे त्याच्या वाढत्या अवस्थेत सुद्धा त्याला योग्य पद्धतीने खताचा वापर व्हावा आणि वाढ व्हावी.
1: अच्छा, तर मॅडम नत्र खताचं विभाजन करून दिल्यानंतर निश्चितच चारा ज्वारीचा पिकासाठी

0: फायदा होतोय. तर मग यामध्ये तण पण येतं पिकांमध्ये, तर अशा वेळेला तण व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काही विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगा?
1: नक्कीच मॅडम, जेव्हा तण व्यवस्थापनाचा विषय येतो आणि चारा ज्वारीचा जेव्हा विषय येतो, बरेच शेतकरी काय करतात की आम्हाला पेरणी झाल्यानंतर 30-45 दिवसांनी फोन करतात आणि विचारतात की बाबा तण खूप आले आणि व्यवस्थापन कसं करावं. तर ज्वारी ह्या पिकामध्ये चारा ज्वारी एक तर आपण जवळ लावल्या जातं, दोन ओळीमध्ये अंतर 25-30 सेंटीमीटर इतकंच आहे, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला कोळपणी आणि खुरपणी ह्या दोन्ही पद्धतीने 45 दिवसानंतर करणं कठीण जातं, कारण की चांगलं वाढलेलं असतं पीक जवळ असल्यामुळे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरच 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी अॅट्राझिन नावाचं तणनाशक बाजारात उपलब्ध आहे. अॅट्राझिन 50% WP ह्याची 500 ग्रॅम प्रति एकर ही मात्रा त्यांनी पेरणी झाल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत द्यायची आहे.
0: बरं.
1: आणि ती देत असताना उलट्या पद्धतीने देत यायचं आहे, म्हणजे मागे चलत चलत यायचं आहे, जेणेकरून त्या तणनाशकावर आपला पाय पडू नये आणि त्याचं वाया जाऊ नये तणनाशक. त्यामुळे त्यांना उलट्या पद्धतीने देत देत यायचं आहे. आणि त्याबरोबरच कोळपणी किंवा खुरपणी ही 20-25 दिवसांनी एक कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. ही जर योग्य वेळी तणनाशक वापरलं तर चारा ज्वारीमध्ये तणाचं व्यवस्थापन करायला इतर काही करायची गरज पडणार नाही.
0: अच्छा. तर मॅडम, तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावीच, पण त्यासोबतच चारा ज्वारीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे, तर ते कसं करावं?
1: नक्कीच, ह्या वर्षी तर खूपच महत्वाचं आहे. आधीच सांगितलंय आपण की यल्लेनोची सुरुवात आहे, एक मोठं संकट आहे. तर खरीप हंगामात खूप आधी आपण विचार केला तर पाऊस असतो, पाण्याचं व्यवस्थापनाची तितकी आवश्यकता पडत नाही, पण ह्या वर्षी पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: जेव्हा 15-20 दिवसाचा खंड राहील पावसाचा, त्या काळामध्ये तुम्हाला एक तुषार किंवा ठिबक सिंचनाने पाणी देणं आवश्यक राहील, त्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे 30 दिवसासाठी 28-30 दिवसांमध्ये पहिलं पाणी द्यावं, त्यानंतर 50-70 दिवसांमध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
0: बरोबर. म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे, तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
1: नक्कीच.
0: तर मॅडम, चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात, तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
1: चारा ज्वारीमध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे कीड येणारे आहेत, जेणेकरून आपल्या चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटू शकतं ह्या किडींमुळे. तर हे दोन महत्वाच्या कीड आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. तर मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो, तर मग हा खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं?
1: खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे चारा ज्वारीमध्ये तिच्या एकदम सुरुवातीच्या 1 महिन्याच्या आत येतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आलेला. ह्याच्यावर काय होतं की जी मादी माशी जी आहे पाण्याच्या मागच्या बाजूस लंब गोलाकार असे अंडे देते आणि त्यातून बाहेर पडणारी जी अळी आहे ती पिकाच्या पोंग्यामध्ये शिरते, मेन जे दहाट आहे त्याच्यामध्ये शिरते आणि ते मेन पोंग्याला खाऊन टाकते, म्हणून तिथून वाढ खुंटते किंवा पीक तिथंच वाढीचं थांबून जातं. पोंगेमर म्हणतात, बरेच शेतकरी पोंगेमर आली असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस खोडमाशीचा प्रादुर्भाव आला हे आपण समजून घ्यावं.
0: अच्छा.
1: त्याचं व्यवस्थापन जेव्हा करायचा विचार करतो आपण, तेव्हा लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्वाची आहे बीज प्रक्रिया, जी आपण सुरुवातीला सांगितली आहे फोर्टेंजा डीओची, ती बीज प्रक्रिया आवर्जून करावी. आणि ती जर बीज प्रक्रिया करून बदलत्या हवामानानुसार किंवा तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा उशिरा पेरणी जर करावी लागली आपल्याला, तर अशा कारणास्तव जेव्हा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल त्यावेळेस आपल्याला सायपरमेथ्रिन 10% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून ह्याची 14 दिवसानंतर फवारणी करणं अपेक्षित आहे. तर ही सगळ्यात आधी बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करून जर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता आला तर योग्य आणि उत्तमच. जर त्यानंतर सुद्धा प्रादुर्भाव दिसला तर नक्कीच सायपरमेथ्रिनची आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे, ते पण 14 दिवसाच्या आत.
0: अच्छा, तर मॅडम आता खोड किडी विषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात की

0: खोड किडीमुळे होणारं नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तर मग ते कशा पद्धतीने करावं?
1: बरोबर आहे. खोड माशीनंतर पुन्हा एका महिना, म्हणजे खोड माशी पहिला काळ हा खोड माशीचा असतो, त्यानंतरचा जो आहे तो खोड किडीचा आहे. यामुळे आपल्याला उत्पादनात घट दिसून येते. तर खोड माशीचा जो प्रादुर्भाव आहे 30 दिवसानंतर आपल्याला दिसते, म्हणजे परिपक्व अवस्थेत जेव्हा पीक वाढायला लागतं त्या पिकाच्या वाढत्या अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत ते खोड किडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर त्यामध्ये जी खोड किड आहे ते खोड जो असतो झाडाचा त्याला छिद्र पाडते, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की खोड किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरीफॉस 20% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याची एक फवारणी घेणं आवश्यकता आहे.
0: अच्छा.
1: जर प्रादुर्भाव जास्त आढळून आला तर 10 दिवसांनी दुसरी एक फवारणी सुद्धा शेतकरी प्रादुर्भावानुसार घेणं गरजेचं आहे.
0: बरं.
1: त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जेव्हा किडीचं व्यवस्थापन करायचं आहे, सर्व जर सुरुवातीच्या काळातच 15 पिवळे चिकट सापळे प्रति एकर किंवा निळे चिकट सापळे 5 प्रति एकर किंवा कामगंध सापळे 4 प्रति एकर किंवा पक्षी थांबे 20 प्रति एकर ह्याप्रमाणे जर ह्या पिवळे चिकट किंवा निळे आणि कामगंध सापळे पक्षी थांबे ह्यांचा जर पिकामध्ये वापर केला तर नक्कीच इतर खोड किड खोड माशी किंवा इतर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना टाळणं सहज शक्य होईल आणि खर्च सुद्धा कमी लागेल.
0: तर मॅडम, चारा ज्वारीचं हे पीक घेतल्यानंतर जेव्हा ते कापणीच्या अवस्थेमध्ये येतं तर त्याची कापणी ही पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी आणि त्याचे मग नेमके फायदे काय आहेत?
1: बरोबर आहे. कारण की आपण जेव्हा चारा पिकाचा विचार करतो किंवा चारा ज्वारीचा विचार करतो तेव्हा आपण हिरव्या चारा किंवा कडबा ह्या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं. तर जेव्हा आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला कापणी करायची आहे, पीक जेव्हा 80% फुलोऱ्या अवस्थेत येतो चारा ज्वारीचं पीक, त्यावेळेस आपल्याला कापणी करणं गरजेचं असतं. कारण की त्यावेळेस पिकाची पूर्ण वाढ झालेली असते आणि योग्य प्रमाणात जे खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो. त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45 ते 50 दिवसांनी करावी, दुसरी 60 ते 65 दिवसांनी करावी आणि ह्या प्रकारे त्यांनी कापणीचे नियोजन करणं गरजेचे आहे.
0: अच्छा. तर मॅडम, एकंदरीतच यल निनोचा प्रभाव सध्या जाणवतो आहे, तर अशा मध्ये चारा ज्वारीचं उत्पादनाचं नियोजनामध्ये आपण जमिनीची निवड कशी करावीत किंवा सुधारित वाणं कोणती वापरावीत किंवा त्याचा पेरणीचा योग्य कालावधी काय आहे किंवा बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, किडीचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पण शेवटी यल निनो आणि चारा उत्पादनाचं नियोजन करत असताना काही महत्वाचे असे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: नक्कीच मॅडम, या यल्लेनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचे, योग्य वेळी योग्य पाऊस पाहता, म्हणजे 100 मिलीमीटर 6 इंच पाणी जमिनीत मुरले ह्या पद्धतीने हे नियोजन पाहता पेरणीच्या योग्य कालावधीमध्ये पिकाचं लागवड करणं गरजेचे आहे. त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण पेरणी करत असताना एरवी आपण सरळ पेरणी करतो, ह्यावर्षी तुम्हाला नक्कीच 4 ओळीनंतर 1 ओळ सोडून पेरणी करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा पाऊस सुद्धा आपल्या पिकाच्या वाढीच्या काळात घेता येईल. किंवा चारा पीक हे 80 दिवसाचं पीक असल्यामुळे अंतर मशागत करायला सुद्धा आपल्याला सहज सोपं जाईल, त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचे आहे. त्याबरोबरच पाण्याच्या नियोजनानुसार 1 काप 2 काप किंवा बहुकाप ह्यापैकी योग्य असं वाण त्यांनी निवडणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे आपण सांगितलेले योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा, योग्य वाणाची निवड करा आणि योग्य वेळी लागवड करा, हे महत्वाचे मुद्दे यल्लेनोच्या पार्श्वभूमीवर आहे. हे काटेकोर पद्धतीने शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचे आहे.
0: निश्चितच. आणि शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे जर असं नियोजन केलं तर यल्लेनोचा जरी संकट आलंय असं वाटत असेल तरी नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चारा ज्वारीचं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या रीतीने मिळू शकेल.
1: नक्कीच.
0: तर मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण यल्लेनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे. तर त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने

0: मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधनो, आताच आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भोतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकन मातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड, वालुकामय, खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणी साठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा एकास एक याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरीत शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्थिकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य विस्तार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लॅस्टिक फिल्मचे अस्थिकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लॅस्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. 100% अनुदान शासनामार्फत प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट, आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
2: कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझावर माझा शिवार कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि

अचूकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शाह यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार

खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराण तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2 बाद 47 धावा झाल्या होत्या.
जर्मनीत आयोजित आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण

8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख

सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज भावेश कोतांकले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोतंगले आणि सहकार्यांनी गायलेली ही लोकगीतं आता आपण ऐकलीत आणि याबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम संपला. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया भीमराव पंचाळे यांना.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, न्यूज ऍट नाईन, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.